सच्चे ब्रह्मांड, सच्चे तेरे लो सच्चे आकार, सच्चे तेरे कने सर विचार, सच्चा तेरा अमर सच्चा जीवन, सच्चा तेरा हुकम सच्चा फरमान।